0: मिनिमम दो है कि कौन दो है?
1: जुलाई 26
2: मिनिमम दो है।
3: मिनिमम दो स्वाग कुरेनी इंगिरा सिंह गैर दशन दिवे राज्य साला में
4: किहा अले रीति हे मिनिवं कमुगे रमजी मि इउसास्ता निहाई हुरु मतों आवे ए अप्तोलुं के जिकुरात
5: मिनिवं कमा फेहिराता हुदु दीबु गावि दिरंतित हित्तक गेनेस दे उफा कौमी रोहुगे फुनि असरु विहुरुवे हिंदु मिनिवं कमुगे नलदिद वैगे तेरेगा एहसास कुरेवे उफा दिवेहिंगे मिहित्तकुगे तेरेगा
4: ಮೀದು ಅಲ್ಗುಮೆನ್ ಮಿ ತಜ್ರಿಬಾ ಕುರಾ ಉಫಾವೆ ಕಮಕಿ ಕುಲ್ಲಿಯ ಕಲ್ಲಿಬುನು ಫಲೆನು ಮಿ ಕಾಬಫ್ಯಾನ್ ಕುರೆವಿ ಮತಿವಿರಿ ಜಿಹಾದುಗೆ ಫೋನಿ ಮೇವಾ ಮಿನಿಮಂ ಕಮಕಿ ಹಮೇ ಕಡಿ ತಾರೀಖಿ ಸೊಫಾತಕೆ ಗಲಿಯೇ ಫಾವಾ ವಾಹಕತಕೆನ್ನು ಈ ಅಲ್ಗುಮೆನ್ ಮಿಯದು ತಜ್ರಿಬಾ ಕುರಮುಂದ ಉಫಾವೆರಿ ಅಮಾನ್ದಿರಿಯುಳು ಫುರಾನ್ಯಾಂಗ್ ಅಗು ದಿನಿ ಕೌಮಟ್ಟಕ ಕೌಮೀ ಮುಹಬ್ಬತುಗ ಕರಾಮ ತೆರಿ ಜಿಹಾದೆಯೇ ಬಲಾಶೆ ಇಹುಗೆ ಪೆಫುದ್ದವು

0: उकोड़ा हथियार उकोड़ा।
1: शुक्रिया इशी देवड़ा का तुम्हारा धन्यवाद। थैंक यू प्लीज बी सीटेड।
0: लश्करे मगाम दे
2: ಅಗಾಮ್ ಪ್ರಕಲ್ಪ ಸಿಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಸೈಲೆಂಟ್ ಅಯ್ಯಾದಿ ಕಾಲದ ಬೇರೆ

0: हंगार
1: अंगार दो मेंदुल कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होके रे मेंदम बार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकने दिवे ही राज्य के आडू
3: कौन में मीहा कीवेस ऐही तेरी कम बेनुं वाने मीहे ಹಾಸಕೊ ನುಕುಳೆದುನ್ ತೆರಿಕಂ ಹುನ್ನ ಮೀಹುನ್ನ ಕುರಿಮತಿವ ಗೊಂಜೆಹುಂತಕ ಎಮಿಹುಂಗೆ ಹಕ್ಕುತಕ ಮುಜುತಮೌಗ ಎ ಫರಾತವ್ಗೆ ದೌರಾ ಬೇಗೊತುಂ ಅಹರುಮೆನ್ ಕೊಮ್ಮೆಹೆಂವೆ ಸಮಾಲ್ಕನ್ ದೇಂಜೆಹೆ
4: ವಾಕೆತ್ತ ಮಜಮೂನೆತ್ತ ನೋಣಿ ಡ್ರಾಮಾ ಎತ್ತ
5: ಅದಿತಿ ಕುರಿ ರಂಗಳ ಕಣ್ಣು
2: ನುಕುಳೆದುನ್ ತೆರಿಕಂ ಹುನ್ನ ಫರಾತಕ ಹಾಸಕೊ ದಿವಿರಾಜ್ಯ ಗಡುಂಗೆ ನಿಸ್ತೆನಿ
6: दुनिया के हतरु बितुं
7: राज्य के उतुरा देखुनुं
6: खबरा मालूमात
7: उठ में नेती सविस कडीरु
6: दिवे ही राज्य के आडू
7: इंहा सतरस्ते का सालिस नुए किलोहर्ट्स मीडियम वेव अध्यनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड